नमस्तं आजन्मे नमस्तं सौवर्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तं आभरणे नमस्तं आभरणे।

करीमे नमस्तंगानंदे नमस्तं महंदे नमस्तस्त रागे नमस्तं सुवागे नमो सर्वसुखं नमो सराभुखं नमो सर्वकर्ता